को नाही कृपा कर बनवारिया उस मोर थाओ नाही सदलाग सुरारिया कहे नानक कहे